दिनांक भविष्याचा निर्धार घेवचे आणि ध्येय निर्माण कोर न्हू ताजे दिक्कान निरंतर करच्याक सुलभ जाता. घरांतू उक्तो संवाद घरकडे उलयतना बॉब घालनशी दोष दिनशी तरणाट्यान संगिले आयकुचे मन करका. त्या प्रायरी आऊस बापूसू आणि शिकयतले सक्कड तांकां दोस्तशे जावक पडता. तसले अवकाश निर्माण जालेले तवळी तांकां समजून घेतांची म्हळ्यार तांकां मनाक समाधान दिता आणि संबंध गट्टी जाता. वेळाक मोल दिवच्याक शिकोवका. जीवनांतू यशस्वी जालेले लोकाले काणी तांकां गमनाक हाडका. वेळ व्यवस्थापना तंत्र तांकां सांगून दिवका. हरेक निमिष कितले अमूल्य म्हळ्यार तांकां दाखोवन दिवका. त्या मूलक तांकां वेळाचे मोल मनन करून दिवका. मल्टी टास्किंगारी नियंत्रण. एक वेळांतू एक काम करच्याक शिकोवका आणि ते एक काम बरे करून करेत म्हणून मार्गदर्शन दिवका. दहा कडेन उद्दा सोदून कोणची बदलाक ते प्रयत्न एक कडेन निरंतर केल्यारी बरे म्हणून तांकां समजून सांगूका. युवजनांक तुमगेल वेळू आणि ऊर्जा सकडापशी होड म्हणजे विचारू मनान दवरका. क्षणाक सूख दिवचे जाल्यारी दीर्घावधींतू परिणाम जेवतसले विचारा दुखून दूर आसचे चांग. तसल कामांतू आसक्ती दाखयनशी बरे कामांतू मन घालच्याक प्रयत्न करका. सामाजिक माध्यम आणि हजार ॲप नित्यही असा जाल्यारी तुमगेले यौवन आणि हो वेळू परत येवची ना. तुमगेले सपन साकार करचे दिक्कान मन कोरनू. तुमगेले आऊस बापसूल वैरी विश्वास दवरनू. तुमगेले शिक्षकांगेले मार्गदर्शन घेवनू जीवनांतू सफलता साध्य करेत. मन विचलित जावचे नवो विचार काय नाही. महाभारताचे युद्धांतू अर्जुनाले मन विचलित जावन युद्ध करचे कसल्याक कसले नक्का कसल जाई असले गोंधळांतू येवन युद्धभूमी दाखवून भायर सरच्याक मन केलं ताणें. जाल्यारी कृष्ण परमात्मान मार्गदर्शन दिवन लक्ष आणि समचित्तांतू अर्जुनाक तगेले शक्ती मनन कोरून उद्देश स्पष्ट कोरून बल भरले आणि तेंची उतरा आज आम्ही भगवद्गीत म्हणतांची. युवजनांक आम्ही देशाचे आस्ती म्हणतांची. सकड जनांक तंगील वैरी विश्वास चड. विवेकानंदाने भरवस दवरलेलो कोणाल वैरी म्हणारी देशाचे युवसंपत्ता वैरी. असले युवजन आयच्या काळांतू तांकां स्पष्ट मार्गदर्शन नाशी साबार इतले सामाजिक माध्यमांतू तंगिले प्रभावा दुखून त्यांनी तंगील कसल काम करका कसल काम जावका म्हणजे स्पष्टता नातिले जीवनांतू त्यांनी साबार गोंधळांत असंची. जाल्यारी आयचे शिक्षण व्यवस्था तशीची तंगिले सुत्तमुस्त आसचे साबार विचारू तंगील वैरी निरंतर प्रभाव घालता. हक्का आनीकय गोंधळ निर्माण करतसले आयच्या काळाचे सोशल मिडिया जवो तंगिले वेळो. हे युवजनांनी समजावन अर्थ कोन घेवन शिकवणेक तंगिले चड वेळ दिवन तंगिले भविष्याचे निर्धार स्पष्ट दवरून घेवन त्या दिक्कान त्यांनी तंगिले वेळू घालका आणि तद्निमित्त मस्त इतले प्रयोजन तांकां जीवनांतू मेळटा. असले प्रयत्न कोरून युवजनांक तंगिले वेळू अमूल्य म्हळ्ळे सांगून दिवका. हक्का तांकां विंगविंगड नमन्याचे तरबेती जेवो. सकाळी जेवतिटले उगी उठोवचे तशीची त्यांनी योगाभ्यास करचे. मनाक एकाग्रता हाडतसले विचारू चड जावन त्यांनी करचे आणि नियमबद्ध जावन तंगेले कसं शिकवण्याचे जीवन अस शाळा कॉलेजा वचून त्यांनी शिकचे. तशी घरकडे तरी ताजे परत मनन करून घेवचे. असले निरंतर जावन करता गेल्यारी तांकां तंगेले वेळू खंयचे दिक्कान वायट करच्याक वाट करून दिना. मस्त दूर नाका. अर्थाचे एक उदाहरण घेवचे जाल्यारी वार्ता माध्यमारी आईल प्रकारी नेहा बादवाल म्हणजी 24 वर्षाची चेली UPSC परीक्षेंतू उत्तीर्ण जावन IAS जाली. हंतू कसल विशेष म्हणारी 3 पंथा प्रयत्न करून
चर्री पंता ती

0: उत्तीर्ण झालेलं नाही आणि हक्का कारण 3 वर्ष तिने मोबाईल वापरण्याशी लक्ष केंद्रित करून IAS परीक्षेक तयारी केलेलं असं निदर्शन आजी आमका मोबाईल आणि युवजनांनी कशी ते उपयोग कर का आणि कितले उपयोग कर का म्हणल विचारांतो आलोचन करच्याक वाट करून दिता. देव बरें करो.
1: एदुळताय तुम्ही व्यंकटेश नायक हांनी प्रस्तुत केलेलं भाषण युवजन आणि मन विचलित जाऊचे ऐकलीन ती. ह्या कार्यक्रम आकाशवाणी मंगळूर केंद्रदकून प्रसार झाले.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು. ಈಗ ಸಮಯ 8:45 ಆಗುತ್ತಲಿದೆ. ಮೊದಲಿಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ, ನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ಕೇಳುವಿರಿ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.